रोगादे दुगेदान ग्यामसे रंगनीला नाचा गोर्गी ताम पंगे मान्छी परमेश्वरला सेवाला लागिरी रंगनीला सहयोग मान्छे रीला खेजा दिग हिन्न विषम रंगनीला प्रार्थनाला सहयोग दिन बेटी मान्छे आशा लाभमुन रंगनीला चु जजाबा बेटी दा मान्छे परमेश्वरला मिन्दी किन्छेला मुला